सोडाचा सोडाचा पण जगा सबळीम कमी मग उंडूल कन दिदी दादी उडादा कमी उचपकन तरी मग असे बनण्यास जन संपाय बजुबा कंबाजी बेस पडा वक्त उद्दन गजम बांग्यांग समा अंडा तपाद मग दिमकन सजम कसन जन सजन कपडा कमी मजली ईमेल जी ए तितिक इंडोनेशिया तिगा सतु तिगा @gmail.com सजमत पागी जन संपाय बजुबा कंबाजी